0: ಡಾಕ್ಟರ್ ಪುಣೇರಿ ಬೋಟ್ನೀರಿ ಶಿಕ್ಷಕ ಮನೀಷಾ ಗುರುನಾಥ್ ಮಂಧಾರೆನ ಗಿರಫ್ತಾರ್ ಕಿನ್ನಿ ವನ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪರೀಕ್ಷಣ ಏಜೆನ್ಸಿ ವಿಶೇಷಜ್ಞರ ತೌರ ನಿಯುಕ್ತ ಕಿನ್ನಿ ಹಿ ಜಾಂಚ ಏಜೆನ್ಸಿರ ಮುಜಬ್ ವಾರಿ ಜೂಲಾಜಿ ಅರ್ ಬೋಟ್ನೀರ ಪೇಪರ್ ತಾಯಿ ಪೂರಿ ಪಹುಂಚ ಹಿ ಸಿಬಿಐ ರ ಮುಜಬ್ ವಾ 14 ಮೈನೆ ಪಕಡಿ ಜಿ ಆರೋಪಿತ ಮನೀಷಾ ವಾಗ್ಮಾರೆ ರ ಮಾರ್ಫತ್ ನೀಟ್ ಪರೀಕ್ಷಾರ ಉಮೇದ್ವಾರ ವಾರಾ ಪುಣೆರ ಘರ ಮಾಯ ಖಾಸ್ ಕೋಚಿಂಗ್ ದಿನ್ನಿ ಈ ಮಾಮಲಾ ಮಾಯ ಹಾಲ್ ತಾಯಿ ದಿಲ್ಲಿ ಜಯಪುರ ಗುರುಗ್ರಾಮ್ ನಾಸಿಕ್ ಪುಣೆ ಅರ್ ಅಹಿಲ್ಯಾನಗರ 9 ಆರೋಪಿತ ಪಕಡಿ ಚಿಯಾ ಹೈ ಕಾಲ್ ಗಿರಫ್ತಾರ್ ಕರಿಜಿಯಾ 2 ಆರೋಪಿತ ಪುಣೇರಿ ಅದಾಲತ್ ಸಾಮಿ ಪೇಶ್ ಕರಿಜಿಯಾ ಜಠಂ ವಾನ ಅದಾಲತ್ ದಿಲ್ಲಿ ಭೇಜ ದಿನಾ ಲಾಲಾ 24 ಘಂಟಾ ಮಾಯ ಸಿಬಿಐ ನ್ಯಾರಿ ನ್ಯಾರಿ ಠೋಣಾ ಕೈ ಆಪತ್ತಿ ಜೋಗ ಕಾಗಜಾತ್ ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಅರ್ ಮೊಬೈಲ್ ಫೋನ್ ಜಪ್ತ ಕಿನ್ನಾ ಹೈ ಕೇಂದ್ರೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ಅರ್ ಪರ್ಯಟನ್ ಮಂತ್ರಿ ಗಜೇಂದ್ರ ಸಿಂಗ್ ಶೇಖಾವತ್ ಕಹೋ ಹೈ ಕಿ ಎಐ ರಾ ದೌರ್ ಮಾಯ ದೇಶ ರೀ ಹಿಫಾಜತ್ ರಾ ಹಲ್ಕಾ ಮಾಯ ಖುದ್ ರ ಪಾಣ ಉಬೋಭೇವಣೋಯ ದೇಶ ರೀ ಸಂಪ್ರಭುತಾ ರೀ ಗಾರಂಟಿ ಹೈ ವೇ ಆಜ ಜೋಧಪುರ ಮಾಯ ರಕ್ಷಾ ಪ್ರಯೋಗಶಾಲಾ ರಾ 68ವಾಂ ಸ್ಥಾಪನಾ ದಿವಸ ರ ಮೌಕೆ ರಾಖಿ ಜಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಯ ಬೋಲ್ ರಿಯಾ ಹಾ ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿ ಕಹೋ ಕಿ ದುನಿಯಾ ರಾ ಬದಲತಾ ಹಾಲಾತ್ ಮಾಯ ಅಬ ಕೇವಲ ಪಾರಂಪರಿಕ ಹಥಿಯಾರೀ ಯುದ್ಧ ರೋ ಜರಿಯೋ ನೀ ಹೈ ಬಲ್ಕಿ ಪೇಮೆಂಟ್ ಗೇಟ್ವೆ ಅರ್ ಸೆಮಿ ಕಂಡಕ್ಟರ್ ಚಿಪ್ ಬಣಾವಣ ಸರೀಖಿ ತಕನೀಕ ಆಯಿ ಲಡಾಯಿ ರಾ ಹಥಿಯಾರ ಬಣಕಿ ಹೈ ವ ಕಹೋ ಕಿ ದೇಶ ಹಿಫಾಜತ್ ರಾ ಹಲ್ಕಾ ಮಾಯ ಕಾಮ ಆವಣ ವಾಳಾ ಸಾಜೋ ಸಾಮಾನ ದಿಸಾವರ ಉ ಮಂಗಾವಣ ರೀ ಬಜಾಯ ದೇಶ ಮಾಯಿ ಬಣಾರ ಖುದ್ ರ ಪಾಣ ಉಬೋಭೇವಣ ಓಡಿ ತೇಜ ಯು ಬಢ ರಿಯೋ ಹೈ
1: और ऐसी परिस्थिति में जब इस तरह के विश्व दौर में विश्व प्रवेश कर चुका है ऐसे समय में रक्षा उत्पादन में आत्मनिर्भरता हमारी सबसे महत्वपूर्ण आवश्यकता आप सब लोग सौभाग्यशाली हैं कि आप सबको ईश्वर ने सामर्थ्य दिया है आप सबको ईश्वर ने कौशल दिया है आप सबको ईश्वर ने हुनर दिया है और आप सबको राष्ट्र ने अवसर प्रदान किया है इस अवसर का उपयोग करते हुए देश को आत्मनिर्भर बनाने देश को विकसित बनाने और देश के इस ट्रांसफॉर्मेशन के वाहक आप सब लोग बनेंगे
0: राजस्थान विधानसभा बनिया 75 साल में बन रहे मौके 18 मई विधानसभा रा नुआ लोगो रो विमोचन और ऐतिहासिक दरूजा रो नामकरण करो जावेला विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी बतायो कि लारला 2.5 साल माय राजस्थान विधानसभा माय डिजिटल और पेपरलेस व्यवस्था डिजिटल संग्रहालय संविधान दीर्घा और जन दर्शन सरीखा कई खास नवाचार करीजिया जाऊं इनरी देश माय खास ओळखाण बनी है इन खास कार्यक्रम माय राज्यपाल हरिभाव बागड़े मुख्यमंत्री भजनलाल शर्मा विपक्षरा नेता टीकाराम जूली और संसदीय कार्य मंत्री जोगाराम पटेल समेत कई मान्योड़ा लोग शामिल फैला मुख्य सचिव वी श्रीनिवास आज जयपुर रा भामाशाह टेक्नो हब रो दौरो कर स्टार्टअप्स और नौजवान कारोबारियां कानियों करिया जा रहे तकनीकी नवाचारा री जानकारी लीनी वे रक्षा शिक्षा और स्वास्थ्य और पोषण सरीखा खास हलका माय स्टार्टअप्स री कोशिशा देखी अरवानी सराहना कीनी मुख्य सचिव एआई और नवी तकनीक माथे आधारित भणाई लिखाई जुड़िया स्टार्टअप्स ने पीएम श्री स्कूलाऊ जोड़वा माथे जोर तीनों
2: विजन है कि स्टार्टअप्स का बड़ा फ्लरिशिंग इकोसिस्टम रहे और इसी क्रम में वो आईस्टार्ट के साथ साथ ब्रह्मगुप्त फ्रंटियर टेक्नोलॉजी सेंटर भी स्थापित कर रहे हैं आज मेरे समक्ष कई नए टेक्नोलॉजीज प्रस्तुत किए थे ड्रोन टेक्नोलॉजीज था मेडिटेक टेक्नोलॉजीज थे न्यूट्रिशन में क्रिएटिव स्टोरी टेलिंग में इसी प्रकार से डिफेंस स्टार्टअप्स थे तो काफी वाइड रेंजिंग स्टार्टअप इकोसिस्टम के साथ मेरा इंटरेक्शन हुआ है और इसको बिल्ड करने के लिए गवर्नमेंट का कमिटमेंट है अपॉर्चुनिटीज के संदर्भ
0: समाचार आप आकाशवाणी जयपुर अजमेर सुन रहा हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कहो है कि भारत और नीदरलैंड दुनिया रा संकटान और सामोकरण सारू भरोसेमंद साफ और आवता बगत सारू तैयार आपूर्ति व्यवस्था बनावन रबारा माय मिलर काम कर रहा है वे 5 देशों रा दौरा रा तेत आज नीदरलैंड रा हेग माय भारतीय समुदाय रा लोगा ने संबोधित कर रहा है श्री मोदी ऊर्जा संकट सरीखी चुनौतियां रो निपटारो बेगो नी भेवन री सूरत माय दुनिया रा विकास माथे असर पड़बा सागे मोटी आबादी रे गरीबी री ओर बढ़वा री शंका जताई प्रधानमंत्री कहो कि 21वीं सदी माय